0: Sakara Beats.
1: मंडलिनो नमस्कार सुप्रभात सुस्वागतम मी आशा करते कि आपण ठीक आहात मसेत आहात इंजिनिंग करीत आहात ऑन ऑर एम फ्री रेडिओ मनोरंजन तर सिक होता साच अप्रतिम लय भारी कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिक हो सुरुवात करूया आजचा आपला सकाळ पेच कार्यक्रम बाप्पाचा जय जयकार करून

तर सिखो रेडिओ मनोरंजनवर मराठी गाण्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. लवकरच लवकर ट्युनिंग करा आमच्या बरोबर, कारण आपण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे. तर या क्षणी आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया.

मित्रमंडळीनो, कुठे असाल तुम्ही? देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण आहात, ट्युनिंग करा आमच्या बरोबर कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. तर पुढील गीत वाजवत आहोत तुम्हा सगळ्यां श्रोत्यांसाठी.

0: सकाळ बीट्स
1: सकाळ बीट्स
0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: तर रसिको प्रेम ही अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपला जगायचा आहे. प्रेम ही अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगू शकत नाही. आणि हृदयापासून प्रेम केले की त्याच्याशिवाय आपण एक मिनिट पण राहू शकत नाही. तर रसिको पुढील गीताकडे वळूया.

रसिक हो सकाल बी से कार्यक्रम साल वंदो वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तुम्हारे सकलेंचा मनोरंजना साथी दह वास्ता पर्यंत रसिक हो आम ची साथ आपन नक्कीच द्या व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

तर आता असाचा संगीतमय कार्यक्रम आपण चालूच करीत आहोत. काही अप्रतिम गाण्यांनी. आशा करते की तुमच्यासाठी निवडलेली गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल असेल. तर चला काही अप्रतिम गीतांचा आस्वाद आपण घेऊया.

तर मंडळींनो, कार्यक्रम संपण्याची वेळ जवळच येत आहे आणि मला ना खूप दुःख वाटत आहे. तुमच्यासारख्या गोरगोर श्रोत्यांना सोडण्याची इच्छा नाही, पण लवकरच येईन मी फक्त तुमच्यासाठी. तर पुढील गीताकडे नक्कीच आस्वाद घेऊया.

तर प्रिय श्रोत्यांनो, याच गीतासह आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिक लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार.